0: हे आहे GFM88 रेडिओ नेटवर्क. जबरदस्त ट्रैक मां ॿुधे पिया सरमन सिंधी जो आवाज़, रहमान मुगल जो
1: आवाज़.
0: ॾिसंदासीं त कॉल ते असां सां गॾु केरु आहे. हलो, अस्सलाम वालेकुम.
2: वालेकुम सलाम.
0: केरु साहिब ऐं किथां खां? जी एहसान चांडियो साहिब, तव्हां सां गॾु ॿियो केरु पियो ॿुधे? थैंक यू, थैंक यू. मिठो माण्हू लख थोरा. ओके जनाब, ॾिसंदासीं त कॉल ते असां सां गॾु केरु आहे. हलो, अस्सलाम वालेकुम.
3: वालेकुम सलाम. गोट बाबू वारो थरपारकर खां ॻाल्हायां पियो. दिलीप कुमार मेघवाल.
0: छा हाल आहे दिलीप कुमार?
3: जी जी, हालात शुक्र आहे. तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? अॼु नेटवर्क ते घटि वियो नज़र अचो.
0: नेटवर्क ते मां आहियां, आहियां. तव्हां ॿुधायो, तव्हां सां गॾु बि केरु पियो ॿुधे?
3: जी आहे रुस्तम अली पवार, मोहम्मद आचार खासकेलिया, मलक मोहम्मद बलोचा, अब्दुरहमान लगारी, मोहम्मद चाल लगारी, मोहम्मद सिद्दीक पाड़ो, सभिनी खे सलाम.
0: वालेकुम असलाम. किरोड़े कुर्ब सुणा साईं, किरोड़े कुर्ब.

ॻोठ उमरखोर जी आहे, उमरखोर ॻोठ जो नालो आहे। हीउ ॻोठ आहे मीरपुर भठोरे जे वेझो। उतां खां साथियुनि जा नाला आहिनि, जेके नाला तव्हांखे ॿुधाईंदुसि: अली अकबर खोर साहिबु, फ़ौजी साजिद साहिबु, अकबर खोर साहिबु ऐं माजिद अकबर खोर साहिबु, वाजिद अकबर खोर साहिबु। अव्हां असांखे यादि कयो आहे ऐं अली अकबर साहिबु अव्हां लिखियो आहे। तव्हां पंहिंजे ॿारनि सां गॾिजी असांजे प्रोग्राम खे कनायो पिया, अव्हां ॿुधो पिया। अव्हांखे फ़ौजिया जे आवाज़ में साईंदास सांद जी शायरी जेका नशर कईसीं उहा बि वणी आहे, पसंदि आई आहे। त हीउ प्रोग्राम जॾहिं अव्हांजो पंहिंजो आहे, दादा, हिन में नशर थींदड़ जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, नगमा हूंदा आहिनि, उहे अव्हांजे लाइ असां पेश कंदा आहियूं, नशर कंदा आहियूं, उहे त ज़रूरु अव्हांखे वणंदा। अव्हां यादि कयो मीरपुर भठोरे जे वेझो ॻोठ खां उमरखोर जे ॻोठां। वॾी महिरबानी तव्हांजी, लख थोरा। अंसारी शुगर मिल का मोहम्मद अली मल्हा ऐं अनवर मल्हा साहब बि लाजवाब शो चयो आहे। जॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा आहियो, दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे। सची ॻाल्हि इहा आहे त तारीफ़ त मूंखे बि वणंदी आहे, अव्हांखे बि वणंदी हूंदी, पर जाइज़ तारीफ़ वणंदी आहे। बाक़ी कॾहिं कॾहिं अहिड़ी का तारीफ़ जेका हरूभरू कई वेंदी आहे उहा थी सघे माण्हू खे न बि वणे। अव्हांजा नाला जीअं मूंखे वणनि था, हर माण्हू खे पंहिंजो नालो वणे थो, त जॾहिं माइक्रोफोन जे ज़रिए असीं अव्हांजा नाला अव्हां ताईं पहुचायूं त यकीन अव्हांखे वणंदा हूंदा।

रात जा सलाम असांखे चयनि मिठीअ थरपारकर जो ॻोठु आहे अबन जो तड़ मिठीअ वेझो आहे उतां खां असांखे यादि कयो आहे गुलाम हैदर जोड़े जे साहिब ऐं वफ़ा मोहबत अली जोड़े जी वॾी महिरबानी गुलाम हैदर शाह साहिब असांखे यादि कयो आहे प्रोग्राम ॿुधे पियो वॾी महिरबानी दे फतेहपुर खां आसिफ अली हालो असद अली हालो यासर अली हालो हाकम अली हालो साहिब अव्हांखे प्रोग्राम वणे पियो वॾी महिरबानी ॻोठु सोराब निज़ामाणी खां मोहबती मंगण निज़ामाणी ऐं नंढड़ो एहसान निज़ामाणी अव्हां मास्टर वधीक ॿुधणु चाहियो आहे हाज़िर ऐं थरपारकर खां जी हा मिठी थरपारकर खां यादि कयो आहे गुलाब गुल